आज धरांगे शया तू डलू रे दिया मारा शेन रे रुण धुनिया मारा शेन मोटी चाटारू बरसो नेव मोटी चाटारू बरसो नेव